नानक सुन हो संत हो शबद तर हो प्यारो साचा नाम मेरा आधारो वाजे पंच शबद तित कर सभागै कर सभागै शबद वाजे कला जित कर तारिया पंच दूत तुद वस कीते।